0: Sasti? Oi Sasti. Sunna, kaile baako chhora Sagar London bata aako chha re ni.
1: Sagar?
0: Ani aaj belka program pani rakheko chha re kaile baako gharma. Aicha hai, ramailo garnu parcha. Sasti,
2: Sasti.
0: Hajur. Hami ta London jane re ni.
2: होला कहिले
0: पर्सि जाने रे ठुलो ओइ के भो आइज है जसरी भए पनि भरे उतै भेटौँला
1: ए ल ल